सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रसिक श्रोत्यांना तुम्हा सर्वांना प्रीतीचा सादर नमन स्वीकारा, स्वागतम सुस्वागतम। या पावन व भक्तिमय वातावरणामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत असो। तर रसिक होता साचा भक्तिमय कार्यक्रम असणार आहे नवरात्रीच्या संदर्भात। मायेची सावली, शक्तीचा आधार आणि भक्तीचा विश्वास हीच आई आमची भवानी आई। तर सिखो तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा। तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीजचा कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने।

रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीजचा कार्यक्रमाचा. तर रसिको या नवरात्रीला देवीकडे एकच प्रार्थना करूया, प्रत्येक घरात सुख शांती आणि प्रत्येक मनात शक्ती नांदू. तर रसिको चालूच ठेवूया आजचा भक्तिमय कार्यक्रम एका अप्रतिम गाण्याने.

दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर दोन्ही अंबे विसर न व्हावा तव चरणांचा हाची वर देई।

रसिक हो, नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण आराधना करतोय ती इस्कंद मातेची, ममतेचे, वात्सल्याचे आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या या देवीची। तर रसिक हो, चालूच ठेवूया आजचा आपला सकाळ बेचा कार्यक्रम या पुढील अप्रतिम भक्ती गाण्याने।

0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: तरसिको देवी समोर हात जोडताना फक्त आपल्या इच्छा मांगू नका तर त्या इच्छाला पूर्ण करण्याची शक्तीही मागा. तरसिको तासाचा अप्रतिम भक्तिमय कार्यक्रम आहे नवरात्रीच्या संदर्भात. तर 7 ते 10 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

नवरात्रि म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे हे तव दिवस आणि या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्राचा पारंपरिक लोककलेची आठवण झाली की आपल्या

रसिक हो नवरात्रीच्या पवित्र दिवसात आई भवानीची कृपा आपल्या सर्वांवर राहो. सुख शांती आणि सकारात्मकतेने आपले जीवन उजळून निघो. तर रसिक हो या पुढील आरती साहित्यास आपण या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. तर आमची साथी दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिक हो आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिवस.